0: Mamma, badu aveja.
1: Tarifla, soni agati buni. Mamma ibe che mi ke muluwa.
0: Papa, gadi che haniye.
2: Tarifla madu kobbada.
3: Sonia, debel maasha school na.
4: तुम ही नहीं तो कहा था कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: मामा
4: किस्मत से भी
5: मामा फोन एक का हाँ माधवार यह तैयार दावी तना कड़ी वाइपर कराना
0: मामा वैस फोन का डोंटा
6: कोको तोंते कमी कर निकाले नूले वेने दे सोनिया गाता
7: ऐहन हिंग गुलुंता बदही कुराफा दें एम गातु गावा गुलुंता का एम फुरतम इसकंदे मा
3: ऐतनो गाने तना कुन्ह गंदे मगे निहाले बा बदंचे हिंगे रखा तेरे कमाए को गंदे बने कोते बस मिपुनी ऐ गंदे आरुगा Eng amun nang evs unda kulle nuan ko tengah dah.
8: Ehem bi a satari eng hoda.
3: Satari eng hodias, foteng hodias. Ego tak kurang wad. Ehen nuni, ganu na gawaida hidaf ekang tak kurang wad.
8: Tika ngingge, ekam ko harad harad deke.
3: Harad dias, ganu na gawaida thapaan jen. Mimuni ko teng nuni ekang nukurat.
7: Dewi Rajya ke timawetaki anangu jilat ka hamya heogotuga damahatta den jehe aghori tharikai. Mee argon meng emmeng ke macca ganunu lazim pura kame
9: rajya ke komme hisabe ge hurige mes evs age dekum kanula psm ge channel ta phone ngadu hala balaluma fase gote
10: psm ea
7: divi rajya ge ada deenu ge adu adi divi fm mes adu hala vene
9: tvm yes tv adi psm news is balalame
10: PSM
7: Air iOS adi Android phone takun download kurevene
9: PSM Air
7: avaha phone download kurappa